वरन्या धन सो तेरा थान जिथै तू उठा धन सो तेरे भगत जिन्नी सच तू डिठा जिसनो तेरी दया सलाहे सोए तुद जिस गुर भेटे न।

काचे मूल न बूझ साच नारी जह दूजह परम पलाई हे गुरमुख जाग रहे दिन राती साचे की लेव गुरमत जाती।

तुद पावा भाई भगत साचे गुण गावा तुद पाणे तू पावह करते आपे रसन रसाईंदा सोहन भगत प्रभु दरबारी मुक्त भये हर दास तुम्हारी आप गुआई तेरे रंग राती अन दिन नाम त्याईंदा।

नानक नाम समावह साचै, साचे ते पत होई हे, मारु महला तीजा, जग जीवन साचा एको दाता, गुर सेवा ते शब्द पछाता, एको अमर एका पातशाही, जुग जुग सिरकार बनाई हे, सो जन निर्मल जिन आप पछाता, आपे आए मिलिया सुखदाता, रसना शब्द रति गुण गावे।

कर कृपा आप पछाताई, जिसनो नदर होवै तुर तेरी, मरे न जम्मै चूकै फेरी, साचे गुण गावै दिन राती, जुग जुग एको जाताई, माया मोहे सब जगते उपाया, ब्रह्मा विष्ण देव सुबाया, ज्योत भाणे से नाम लागे, ज्ञान मती पछाताई, पाप पुन वरतै संसारा, हरख सोग सब दुख है पारा, गुरमुख होवै सो सुख पाई।

तुदियाई, जिस भाणा भावै सो तुझै समाई, भाणे विच वड्डी वडियाई, भाणा किसै कराईंदा, जां तिस भावै तां गुरु मलाई, गुरमुख नाम पदारथ पाई, तुदे आपणै भाणै सब सृष्टि अपाई, जिसनु भाणा देह तिस पाईंदा, मनमुख अंध करे चतराई, भाणा ना मन्ने बहुत दुख पाई, परमे फूला आवै जाए, कर महल न कबहू पाईंदा, सतगुर मेले दे वडियाई, सतगुर की सेवा तुर फरमाई।

क्या सूझै रैन अंधेरिया, दूजा पहर भया जाग अचेती राम, वखर राख मुइये खाजै खेती राम, राखो खेती हर गुरहेती, जागत चोर ना लागै जम मग ना जावहो ना दुख पावहो, जम का डर पहो भागै राव सस दीपक गुरमत द्वारै, मन साचा मुख त्यावे नानक मूर्ख।

मन समझै गुण गाई, गुर ते मन मारिया शब्द विचारिया, ते विरले संसारा, नानक साहिब भरपुर लीना, सात शब्द निस्तार।

मन निर्मल निर्मल सच सोए, जिन ज्ञान किया तिस हर तू जान, साच शब्द प्रभ एक संजान, हर रस चाखै ता शुद्ध होए, नानक नाम रते सच सोए, बसंत महला तीजा, नाम रते कुला का करह उदार, साची बाणी नाम प्यार, मन मुख भूले काहे आए, नामो भूले जन्म गवाए, जीवत मरे मर मरन सवारे, गुरु कै शब्द साच उर धारे, रहाउ गुरमुख सच भोजन पवित्र शरीरा, मन

धरती ते आकाश चढ़ावै चढ़े आकाश गरावै भिखारी ते राज करावै राजा ते भिखारी खल मूर्त ते पंडित करबो पंडित ते मुगदारी नारी ते जो पुरख करावै।

यार जा एक मर होहे जहीर एक देखाहिन खुटे नाही एक सदा फिर है फकीर हुक्मी साजे हुक्मी ताहे एक चसे महलाख